0: तुम कुफा भी
1: नान जाना कौन रहने लो हाँ स्मार्ट ये फा मनो तो ओल्ड ओल्ड ये चितक ले उल्ल नंगी के लवान ये सही के मनो तो ओल्ड जन नुल्ला उसो आजा न सिला रना ना लिया कितन ना तो उल्ल तो ना लगे ला के न्यान ते ना न्यान यो मिया आतं डे लाचा कतियो फा सही के मनो का स्पुस तो नुल तास नियत जाने ले फा चपाती ना गा मंतु कुनो तो वा फा चमी आर सास चेने चेरे फा चिदी वो तेरे यान सास फो ना वो सदी मतु नुल्ला नि फेला मंदु सा लेते चाइन जरे मिचे ने फा फो फुला फुला ने फेरा मुन्ना मिचे ना जान ते लासा मंदु सो आज इस
2: आए वो चा म्यार चले सास या साबन सो वाने बुर मेला लासान ते ना देना कतिया Ande anu sport kel sai fa itake miata de sas. Imu le resakai fa fanatiu fa na sani tara zane. Emet mis fanatiu na san tara nte. Se sai na taura le ulo mu zan fa uta nene amne zan mana zan rize. Amna zan ni tara sas sati. Amsone nulla zan ni nulla tsite matawate. Ohatra hoe ny an-dalana amin'ny atao hoe resaka circulation na rotorotie fotsiny zany zao dia raha amiko zany aloha aloha hipetraka ihany ny sasy satria avyzay mbô discipline tsara daholo ny olona
3: fakampiarina rehefa hoe zay mety amin'ilay fanjakana dia efa dia afaka piarina matetinga ohatra mbola tsy dia nisy ny savy e mbola tsy dia nisy ny savy atety dia mbola tsy hitako nisy sazy ilaina le fampiarana ny sasy satria le malagasy indraindray bebe saina mafimafy loa de ilaina zany de ampiarina mihitsy le sasy de amin'izay koa mba mahalala matahotra ny
4: efa imbetsaka fa miantra le sasy tenina lakely te mamafahalalana tsy mifidina kely na lehibe na vahiny ey aloha tokony tsy atao e satria to atin'la olona sasany mbola tsy mahafantatra de tokony tsy ampiarina le izy fa tenenina fotsiny le olona mba lalany tokony nandraiky tata sazy azy
0: Shout out to Mkula, shout out to Mkuvavi.

0: तुमको लाश तुमको फाफी
1: निवास ये चाम जोना फुमारे ये चुमुला ना सोंसन तीने नाम प्रिस्ता अफ़ती मिनिस्टर सही अचुनीस मुख्याराकार सही तुम्हाने मिलापन तनान सही नाम फारेर वे राजू प्रिस्ता नरो मगती चुमाजो न्यूनारे तीने निश्चिसरा राय इन्हें नहीं जाने निवास ये रफ़ामियास फुल तीमाना चुरुवारी म्यू तो नंदाला निराउ Rio ne mamelona faty manaraka na ny hanina hoanina zao tsisy tsony
2: tsy fotoana ny fameza tsintsombo zao azonao fa zavatra tianay ambary reo zany chauffeur sy receveur daholo zay reo misy fady amanjanaka ny tsirairay avyko dia ny zavatra mba ty takinay zany de hoe mba jerevana mombanay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany mombanay hoe aizahoaiza zay mamelomah de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso